पह्नये दैत्यद्रुमकुठाराय नमस्ते शूलपाणये महादनुजनाशाय नमस्ते परमेश्वर अंबिकापतये तुभ्यं नमः सर्वास्त्रधारक नमस्ते पार्वतीनाथ परमात्मन महेश्वर नील

महानरकहारिणे पापापहारिणे तुभ्यं नमो वृषभवाहन क्षणादिकालरूपाय स्वभक्तबलदायिने नानारूपाय रूपाय दैत्यचक्रविमर्दिने नमो ब्रह्मण्यदेवाय गोब्राह्मणहिताय च सहस्रमूर्तये तुभ्यं सहस्रावयवाय च धर्मरूपाय।

महानरकहारिणे पापापहारिणे तुभ्यं नमो वृषभवाहन क्षणादिकालरूपाय स्वभक्तबलदायिने नानारूपाय रूपाय दैत्यचक्रविमर्दिने नमो ब्रह्मण्यदेवाय गोब्राह्मणहिताय च सहस्रमूर्तये तुभ्यं सहस्रावयवाय च धर्मरूप